0: एक ओंकार सतगुरु प्रसाद श्री वाहेगुरु जी की फतेह। जाप साहिब श्री मुख वाक पातशाही दसवीं छपे छन त्वय प्रसाद चकर चिन्ह अर बरन जात अर पात नहीं जह
1: रूप रंग रेख पे को कह न सकते
0: अचल मूरत अन पौ प्रकाश अमतोज कही जय पवन मिहिर सुर नर असुर नेत नेत वंत्रण कहत
1: तव सर्व नाम कते कहूं कर नाम वर्ण समत
0: भुजंग प्रिया छंद नमस्सु अकाले नमस्सु कृपाले
1: नमस्तं रूपे नमस्तं रूपे
0: नमस्तं अपेखे नमस्तं अलेखे
1: नमस्तं काय नमस्तं जाय
0: नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे
1: नमस्तं अनामे नमस्तं अटामे
0: नमस्तं अकर्मंग नमस्तं अतर्मं
1: नमस्तं अनामं नमस्तं अतामं
0: नमस्तं अजीते नमस्तं अपीते
1: नमस्तं बाहे नमस्तं गटाहे
0: नमस्तं अनीले नमस्तं अनादे
1: नमस्तं शेदे नमस्तं गादे
0: नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे
1: नमस्तं उदारे नमस्तं अपारे
0: नमस्तं सुएकै नमस्तं अनेकै
1: नमस्तं अपूते नमस्तं अचूपे
0: नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे
1: नमस्तं निर्देशे नमस्तं निर्देशे
0: नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे
1: नमस्तं निर्ताते नमस्तं निर्काते
0: नमस्तं निर्दूते नमस्तं अभूते
1: नमस्तं अलोके नमस्तं असोके
0: नमस्तं निर्तापे नमस्तं अथापे
1: नमस्तं दुर्माने नमस्तं निदाने
0: नमस्तं अगाहे नमस्तं अबाहे
1: नमस्तं दर्पर्गे नमस्तं सर्गे
0: नमस्तं पूर्वोगे नमस्तं सुजोगे
1: नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे
0: नमस्तं अगमे नमस्तस्तरम
1: नमस्तं जलाश्रे नमस्तं जलाश्रे
0: नमस्तं अजाते नमस्तं अपाते
1: नमस्तं मज्वे नमस्तं अज्वे
0: अदेशं अदेशे नमस्तं अपेशे
1: नमस्तं निर्दामे नमस्तं निर्वामे
0: नमो सर्वकाले नमो सर्वदयाले
1: नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे
0: नमो सर्वखापे नमो सर्वथापे
1: नमो सर्वकाले नमो सर्वपाले
0: नमस्तस्तदेवे नमस्तं अपेवे
1: नमस्तं अजन्मे नमस्तं सुपन्मे
0: नमो सर्वगौणे नमो सर्वपौने
1: नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे
0: नमो कालकाले नमस्तस्तदयाले
1: नमस्तं वर्णे नमस्तं मरणे
0: नमस्तं जरारंग नमस्तं कीर्तारंग
1: नमो सर्वतन्ते नमो स्तवन्ते
0: नमस्तं निर्साके नमस्तं निर्वाके
1: नमस्तं गृहीमे नमस्तं गरिमे
0: नमस्तं अनन्ते नमस्तं महन्ते
1: नमस्तस्तरागे नमस्तं सुहागे
0: नमो सर्वसौखं नमो सर्वपोकं।